व्यापे सहज अनमगर साधु माहे आज्ञाकारी हर हर राय हराओ जाके चिंत बसे मन आए ताको चिंता कतहु नाहे जाके बिनसु मन ते परमा ताके कछु नाही डर जमा जाके हृदय दियो।

पाए पाग कोए, गुण संग्रह विचों अवगुण जागे, पूरे गुर के शब्द समागे, हरहाओ। गुणा का गाहक होवे सो गुण जाने, अमृत शब्द नाम काने, साती बाणी सुचा होए, गुण ते नाम प्राप्त होए, गुण अमोलक पाए ना जागे, मन निर्मल साचे शब्द समागे, सेवड भागी जिन नाम ते आया, सदा गुणदाता मन वसाया, जो गुण संग्रह तिन बलिहारे जाओ, दर साचे साचे गुण गाओ, आपे देवे सहे सुपाय, नानक कीमत कहन न जाए, आसा महला तीजा, सतगुर विच वड्डी वडियाई, चिरी विशुन्ने मेल मिलाई, आपे मेले मेल मिलाए।

सर्व सुख पावे, आवर काहू पै बौड़ ना जावे, सदा आनंद आनंदी साहेब, गुण निधान नित नित जापीए, बलिहारी ते संत प्यारे, जिस प्रसाद प्रभ मनवासी ए रहाओ, जाका दान मिखूटे नाही, भली पांत सब सह समागी, जाकी बख्श ना मेटे कोई, मन वासाई गे सचा सोई, सगल समगरी